0: रेणुधूणी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 46. प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनासू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुफोनी 90.4 FM KLE कनसुआ आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 19 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. आजची तुमची मेहनत उद्याच्या तुमच्या शक्तीची निर्मिती करते, त्यामुळे विचार बदला जीवन बदलेल. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. अमेरिकेचे 1 कोटीचे पेटंट जारी झाले, दिवस होता आजचा. बगदाद देसाहत झालेल्या हल्ल्यात 78 लोकांचं निधन तर 218 लोक जखमी झाले. ES व्यंकटरामय्या भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला, दिवस होता आजचा. भारताच्या ऍपल उपग्रहाचे प्रक्षेपण झाले, तेही आजच. इंग्लंडच्या इयान बोथम यांनी पाकिस्तान विरुद्ध लॉर्ड्सवर 8 बळी घेऊन शतक सुद्धा केले. शिवसेना पक्षाची स्थापना झाली, तेही आजच्याच दिवशी. अमेरिका देशात कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला, तोही दिवस होता आजचा. साल होतं 1912. जागतिक वडील दिन पहिल्यांदा वॉशिंग्टन अमेरिका येथे साजरा केला गेला, तोही आजच्याच दिवशी. साल होतं 1910. मराठा साम्राज्यातील शिवाजी महाराजांनी सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले, तोही दिवस होता आजचा. साल होतं 1676. आता आजचे जन्मदिवस पाहू. आशिष विद्यार्थी भारतीय अभिनेते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचा. सलमान रश्दी भारतात जन्मलेले ब्रिटिश अमेरिकन लेखक बुकर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचा. पांडुरंग चिमणाजी पाटील पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. गुरु हर गोविंद शीख धर्माचे 6वे गुरु यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुभूमी.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत. राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुले होतील. वृषभ रास, आज घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या संशोधन प्रकल्पावर काम करू शकता. व्यावसायिकांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. मिथुन रास, आज स्वतःसाठी वेळ काढणे चांगले आहे. परस्पर विश्वासामुळे कौटुंबिक संबंध दृढ होतील. कर्क रास, आज तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. सिंह रास, आज इतरांचे ऐकणे फायदेशीर ठरेल. अधिकाऱ्यांकडून कामाला विशेष मान्यता दिली जाईल. कन्या रास, आज तुमचे प्रतिष्ठित लोकांशी संभाषण होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. ज्ञानी आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. धोनी 90.4 FM KLE.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणू धोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज इतर लोकांसोबत राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याची इच्छा आणि उत्साह असेल. वृश्चिक रास, तुमची उदार भावना आज लोकांवर खूप प्रभाव टाकेल. तुम्ही नवीन दागिने ऑनलाईन खरेदी करू शकता. धनुरास, आज तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. मकर रास, आज तुम्ही नव्या आशेनी दिवसाची सुरुवात करणार आहात. स्थावर मालमत्तेशी संबंधित लोक सवलती देऊ शकतात. कुंभ रास, आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचे कोणतेही छंद किंवा कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटची मीन रास, आज तुम्ही छोट्या गोष्टींवर रागावणे टाळले पाहिजेत. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचे तुमचे विचार बदलू शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कडून भक्तिमय सकाळ.

94.4 FM वेणुधुनी के एल ई कंसू पे आप ट्यून है और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणुधुनी 90.4 FM के एल ई कंसू। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्य 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क। बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.klefarm.edu।

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण मायग्रेन या विषयाबद्दल ऐकून घेणार आहोत आणि या विषयाची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर चेतन कांबळे, जे असोसिएट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ होमिओपॅथिक केस टेकिंग अँड होमिओपॅथिक रेपरेटरी, तसंच KLE होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येळूर रोड वडगाव येथे ते असतात. त्यासोबत 7 वर्षापासून टीचिंग प्रोफेशनमध्ये आहेत आणि गेल्या 3 पेक्षा जास्त वर्षांपासून KLE होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये ते काम करतात. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: आज आपण मायग्रेन हा विषय घेतलाय. सध्या मायग्रेनचं प्रमाणही खूप वाढताना दिसतंय, म्हणजे मायग्रेन नेमकं कशामुळे होतो किंवा काय कारण आहेत ते जाणून घ्यायला खूप आवडेल. पण सुरुवातीला आपण मायग्रेन म्हणजे नेमकं काय ते सांगूया.
1: तर मायग्रेन म्हणजे, किंवा मराठीमध्ये त्याला अर्धशिशी पण म्हणतात, मेंदूतील रक्तप्रवाहात बदल झाल्याने मेंदूत काही विशिष्ट संप्रेरक वाढतात. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते, यालाच मायग्रेन किंवा अर्धशिशीची डोकेदुखी असेही म्हटले जाते. तर वयोगट हा आजार प्रामुख्याने 15 ते 16 वयोगटापासून ते 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये दिसून येतो आणि जागतिक स्तरावर अंदाजे 15% लोकांना मायग्रेनचा त्रास आहे. 2010 साली आयोजित केलेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीजमध्ये मायग्रेन जगातील 3रा सर्वाधिक प्रचलित विकार म्हणून स्थान देण्यात आलेला आहे. याच्यावरून त्याची तीव्रता किती आहे हे तुम्ही समजू शकता. तर मायग्रेन हा सुमारे 33% स्त्रिया आणि 18% पुरुषांमध्ये आढळून येतो. मायग्रेनची सुरुवात कोणत्याही वयात होऊ शकते, परंतु तारुण्य काळात त्याचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि हळूहळू वयानुसार कमी होत जाते. 5% मुलांना मायग्रेनचा त्रास होतो. तारुण्यापासून स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मायग्रेनचा अनुभव येतो. 30 ते 35 वयोगटातील पुरुषांपेक्षा 4 पट महिलांना मायग्रेनचा अनुभव जास्त येतो.
0: बर, मग जसं तुम्ही आता वयोगटाबद्दल सांगताय सर की लहान मुलांपासून त्याची सुरुवात होते, तर याची कारणं नेमकी काय असू शकतात की का होतो हा मायग्रेन?
1: आता मायग्रेनचे असे ठराविक काही कारणं नाही आहेत, पण त्याचे एक जी मूळ कारणे आहेत ती अज्ञात आहेत, पण ते पर्यावरणीय किंवा अनुवांशिक घटकांच्या मिश्रणाशी संबंधित असल्याचे मानले जाते. जवळजवळ 2/3 प्रकरणांमध्ये कुटुंबामध्ये चालतात, म्हणजे कुटुंबामध्ये कोणाला तरी मायग्रेन असेल तर पुढच्या पिढीला मायग्रेन होण्याची शक्यता असते. पण त्याची थोडी ट्रिगरिंग फॅक्टर असतात, जसं की थकवा जाणवल्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, काही खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे असू देत, किंवा दारू प्यायल्यामुळे असू शकेल, किंवा हवामान, यासारख्या अनेक गोष्टींना ट्रिगर म्हणून बोलले जाते. या गोष्टींमुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. तसेच काही शारीरिक पैलू असतील, जसे की तणाव असेल, भूक असेल, थकवा. 50 ते 80% लोकांमध्ये मानसिक ताण हा एक घटक म्हणून नोंदविला गेला आहे. स्त्रियांमध्ये मायग्रेनचा त्रास मासिक पाळीच्या आसपास होण्याची शक्यता असते. इतर हार्मोनल प्रभाव जसे की मेनार्के, तोंडी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे, गर्भधारणा, प्री मेनोपॉज देखील भूमिका बजावतात. आणि थोडे आहारातील पैलू आहेत, जसे की 12 ते 16% लोक खाद्यपदार्थ ट्रिगर म्हणून नोंदवतात. थोड्यांना चॉकलेट खाल्ल्यामुळे होतं, थोड्यांना अल्कोहोल पिल्यामुळे, चीज खाल्ल्यामुळे, प्रक्रिया केलेले मांस पदार्थ खाल्ल्यामुळे आणि असंच इतर पदार्थांमुळे ही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तसंच पर्यावरणातील थोडे पैलू असतील, जसे की घरातील किंवा बाहेरील वातावरणातील बदल सुद्धा मायग्रेनच्या हल्ल्याच्यासाठी कारणीभूत असू शकतो.
0: मग ही कारणं जशी तुम्ही सांगितलात तशी, म्हणजे अर्ध डोकं आपलं दुखतं असं जाणून आलं, पण अर्ध डोकं दुखणं म्हणजेच आपल्याला मायग्रेन झालाय असं समजावं?
1: नाही, आता प्रत्येक डोकेदुखीचा आजार हा मायग्रेनचा आजार होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये मग क्लस्टर हेडल असेल, किंवा टेन्शनमुळे डोकं दुखत असेल, किंवा सायनुसायटिसमध्ये कधी कधी डोकं दुखतंय, किंवा सर्वायकल स्पॉन्डिलिसिस झालेला असेल तरी डोकं दुखतंय. त्याच्यामुळे नेमकं जो
0: किंवा आपली झोप जरी झाली नसली
1: तरी सुद्धा डोकं दुखू शकते. किंवा जर तुम्हाला चष्मा लागलेला असेल तरी सुद्धा डोकं दुखू शकते.
0: बरोबर.
1: किंवा तुमचे जर ब्लड प्रेशर जास्त झालेलं असेल तरी सुद्धा डोकं दुखू शकते. त्यामुळे प्रत्येक डोकेदुखीचा आजार हा मायग्रेनचा आजार म्हणू शकत नाही. त्याला थोडी लक्षणे आणि चिन्ह आहेत, ती जर मायग्रेन सारखीच असतील तर त्याला मायग्रेनचा त्रास आहे असं समजू शकतो.
0: माशी आपण कोणती प्रमुख लक्षणं सांगू की ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल की बहुतेक ही मायग्रेनची लक्षणं आहेत?
1: तर मायग्रेन सामान्यतः स्वायत्त लक्षणांशी संबंधित स्वयंमर्यादित वारंवार तीव्र डोकेदुखीसारखं प्रस्तुत करते. मायग्रेनसह जगणाऱ्या सुमारे 15-30% लोकांना आभा, त्याला इंग्रजीमध्ये ऑरा म्हणतो, भागांचा अनुभव येतो. वेदनांची तीव्रता, डोकेदुखीचा कालावधी, हल्ल्याची वारंवारता बदलू शकते. मायग्रेनचा झटका 72 तासांपेक्षा जास्त काळ टिकतो त्याला स्टेटस मायग्रेनोसिस म्हणतात. आता मायग्रेन अटॅकचे 4 संभाव्य टप्पे आहेत. जरी सर्व टप्पे अनुभवी नसले तरी एखा दुसरा टप्पा तरी रुग्णांना जाणवतो. त्याच्यामधील पहिला टप्पा आहे प्रोडम, जो डोकेदुखीच्या काही तास किंवा दिवस आधी अनुभवला जातो. दुसरा आहे आभा, जे ताबडतोब डोकेदुखीच्या आधी येते. तिसरा टप्पा आहे तो वेदना टप्पा, ज्याला डोकेदुखीचा टप्पा देखील म्हणतात. चौथा आहे पोस्ट ड्रोम टप्पा, जो मायग्रेन हल्ला संपल्यानंतर अनुभवलेले परिणाम आहे. तर पहिला टप्पा जो प्रोडोम टप्पा आहे, मायग्रेन असलेल्यांपैकी सुमारे 60% लोकांमध्ये प्रोडोमल किंवा प्री मॉनिटरी लक्षणे आढळतात. वेदना सुरू होण्याच्या 2 तासांपासून 2 दिवस आधी किंवा आभा सुरू होण्याच्या कालावधीत लक्षणांमध्ये बदललेला मूड, चिडचिडपणा, नैराश्य किंवा अतिउत्साह, थकवा, विशिष्ट अन्न पदार्थांची लालसा, ताठ स्नायू विशेषत मानेचे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यासह विविध प्रकारच्या घटनांचा समावेश असू शकतो. वास किंवा आवाजाची संवेदनशीलता होते. ज्यांना आभासह मायग्रेन किंवा आभा नसलेला मायग्रेन आहे त्यामध्ये हे होऊ शकते. तर दुसरा टप्पा आहे आभा टप्पा किंवा ऑरा. आभा ही एक क्षणिक फोकल न्यूरोलॉजिकल घटना आहे जी डोकेदुखीच्या आधी किंवा दरम्यान उद्भवते. आभा हळूहळू काही मिनिटात दिसून येते, सामान्यतः 5-6 मिनिटांपेक्षा जास्त आणि साधारणपणे 60 मिनिटांपेक्षा कमी काळ टिकते. तर त्याची लक्षणे अशी असतात, दृष्ट, संवेदी किंवा गतिमान असू शकतात आणि अनेकांना एकापेक्षा जास्त अनुभव येतात. व्हिज्युअल इफेक्ट्स बहुतेक वेळा आढळतात, 99% प्रकरणांमध्ये होतात आणि 50%पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये संवेदी किंवा मोटार इफेक्ट सोबत नसतात. 60 मिनिटांनंतरही कोणतेही लक्षण राहिल्यास त्या स्थितीला परसिस्टंट ऑरा असेही म्हणतात. व्हिज्युअल डिस्टर्बन्समध्ये बऱ्याचदा स्किटिलेटिंग स्कॉटोमा, दृष्टीच्या क्षेत्रातील आंशिक बदलाचे क्षेत्र जे चमकते आणि एखाद्या व्यक्तीच्या वाचण्याच्या किंवा चालवण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते. हे सामान्यतः दृष्टीच्या केंद्राजवळून सुरू होतात आणि नंतर झिगझॅगिंग रेषासह बाजूंना पसरतात, ज्यांचे वर्णन तटबंदी किंवा किल्ल्याच्या भिंतीसारखे दिसते. सामान्यतः रेषा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात, परंतु काही लोकांना रंगीत रेषा देखील दिसतात. काही लोकांना हेमियानोस्पिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या दृष्टीचा काही भाग गमावतात, तर काहींना अस्पष्टता येते. सेन्सरी ऑरा हा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे. ते आभा असलेल्या 30-40% लोकांमध्ये आढळतात. पुष्कळदा पिन सुयांची भावना हात आणि बाहूच्या एका बाजूला सुरू होते आणि त्याच बाजूला नाक तोंडाच्या भागात पसरते. सामान्यतः मुंग्या येणे संपल्यानंतर, स्थिती संवेदना कमी झाल्यानंतर बधिरपणा येतो. आभा अवस्थेच्या इतर लक्षणांमध्ये बोलणे किंवा भाषेतील अडथळे, जग फिरणे या समस्या होतात. नंतरचा टप्पा आहे वेदना टप्पा. शास्त्रीयदृष्ट्या डोकेदुखी एकतर्फी धडधडणारी आणि मध्यम ते जास्त तीव्रतेची असू शकते. 40% जास्त प्रकरणांमध्ये तथापि वेदना द्विपक्षीय असू शकते, म्हणजेच डोक्याच्या दोन्ही बाजूला, आणि मानदुखी सामान्यतः त्याच्याशी संबंधित आहे. द्विपक्षीय वेदना विशेषतः ज्यांना आभाशिवाय मायग्रेन आहे त्यांना सामान्य आहे. कमी सामान्यतः वेदना प्रामुख्याने डोक्याच्या मागच्या किंवा वरच्या भागात होऊ शकतात. प्रौढांमध्ये वेदना साधारण 4-72 तासांपर्यंत असते, तथापि लहान मुलांमध्ये वारंवार 1 तासांपेक्षा कमी काळ टिकतो. हल्ल्यांची वारंवारता बदलणारी असते, आठवड्यातून 1-2 किंवा जास्त ते महिन्यातून सरासरी 1 असू शकते. वेदना वारंवार मळमळ, उलट्या, प्रकाश संवेदनशीलता, आवाज संवेदनशीलता, वास संवेदनशीलता, थकवा आणि चिडचिड सोबत आहे. मळमळ जवळजवळ 99-90% लोकांना होते आणि उलट्या सुमारे 1/3 लोकांना होतात. इतर लक्षणांमध्ये अंधुक दृष्टी, नाक चोंदणे, अतिसार, वारंवार लघवीला होणे, फिवटपणा किंवा घाम येणे यांचाही समावेश असू शकतो. मूक मायग्रेन कधी कधी त्यानंतरच्या डोकेदुखीशिवाय आभा उद्भवते. आधुनिक वर्गीकरणात याला डोकेदुखीशिवाय वैशिष्ट्यपूर्ण आभा किंवा सामान्यतः सायलेंट मायग्रेन म्हणून ओळखले जाते. आता शेवटचा टप्पा पोस्ट ड्रोम. मायग्रेन पोस्ट ड्रोमची व्याख्या तीव्र डोकेदुखी मिटल्यानंतर उद्भवणाऱ्या लक्षणांचे नक्षत्र म्हणून केली जाऊ शकते. अनेकांनी मायग्रेन झालेल्या भागात दुखत असल्याची तक्रार केली आणि काहींनी डोकेदुखी निघून गेल्यानंतरही काही दिवस विचार बिघडल्याचा अहवाल दिला. व्यक्तीला थकल्यासारखे वाटू शकते, मूड बदलणे, अशक्तपणा जाणवणे. एका सारांशानुसार काही लोकांना मायग्रेनच्या दुखण्यानंतर असामान्यपणे ताजेतवाने किंवा उत्साही वाटते, तर काहींना नैराश्य आणि अस्वस्थता लक्षात येते. जर ज्यांच्यामध्ये मायग्रेनचा त्रास आहे त्यांना सुरुवातीला थोडी थोडी डोकेदुखी होते. ती डोकेदुखी जास्त काळांपर्यंत राहत नाही किंवा वारंवार डोकं दुखत नाही. सुरुवातीला कदाचित 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा डोकेदुखी होते आणि हळूहळू जसजसं टाइम वाढेल तसं ती तीव्रताही वाढते, त्याचा कालावधीही वाढतो आणि वारंवारताही वाढते. मग ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा असू शकेल किंवा आठवड्यातले सगळेही दिवस दुखू शकतील. मायग्रेनच्या डोकेदुखीमध्ये डोक्यातला एकाच बाजूला दुखू लागते, मग ते उजवी साईड असेल किंवा डावी साईड असेल. कधी कधी रुग्णांमध्ये फक्तच उजवी साईड दुखते, थोड्यांना डावी साईड, तर थोड्यांना एकदा उजवी साईड एकदा डावी साईड असंही दुखू शकते आणि थोड्या लोकांमध्ये पूर्ण डोकंही दुखू शकतं. तर मायग्रेनच्या डोकेदुखीमध्ये सुरुवातीला डोकेदुखीचं प्रमाण कमी असतं आणि ते हळूहळू हळूहळू वाढत जातं आणि ते एवढ्या प्रमाणात वाढतं की त्यांना काहीतरी मग पेन किलरची गोळी वगैरे घ्यावीच लागते. आणि या मायग्रेनच्या डोकेदुखी बरोबर त्यांना मळमळण्यासारखं वाटणे, उलटी आल्यासारखं वाटणे, थोड्यामध्ये उलटी होतात, थोड्या रुग्णांना उलटी केल्यानंतर बरं वाटतंय, थोड्यांना बरं वाटत नाही, थोड्यांना बघताना जरा दृष्टी अंधुक वाटते, असेही काही त्यांची लक्षणे आढळतात.
0: बरोबर. म्हणजे मायग्रेन म्हणजे मेन आपण डोकं आपलं जर दुखायला लागलं एक बाजू आणि तुम्ही जसं सांगताय की थांबून थांबून दुखणं किंवा सुरुवातीला जरा कमी प्रमाण असणं आणि नंतर ते वाढणं, अशी जर लक्षणं आपल्याला दिसत असतील तर ती मायग्रेनची लक्षणं असू शकतात असं आपण म्हणू. आणि सोबत तुम्ही जे सांगितलं की मळमळ होणं, कधी कधी उलटी होणं, मग मळमळ आणि उलटी हे पित्ताचा त्रास असल्यानंतर सुद्धा या गोष्टी आपल्याला होत असतात, इव्हन डोकेदुखी सुद्धा होत असते त्याच्यामध्ये.
1: जर तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल, काही पोटासंबंधीचा काहीतरी असेल विकार, त्याच्यामुळे पण डोकं दुखू शकते.
0: मग तो जो फरक आहे तो आपण कसा लक्षात घ्यावा?
1: तर जो पोट विकाराचा त्रास आहे त्याच्या पाठीमागे कारण असतात की तुम्ही सकाळी काहीतरी स्पायसी खाल्लेलं असेल काय, कुठं बाहेर जेवलेलं असेल, तेलाचं काहीतरी खाल्लेलं असेल काय, मग ते त्याचे कारण असतात. पण मायग्रेनच्या ह्याच्यामध्ये तिखट खाल्ल्यामुळे किंवा स्पायसी खाल्ल्यामुळे मायग्रेन ट्रिगर होत नाही. तर मायग्रेन ट्रिगर होण्यामध्ये थोडे खाद्यपदार्थ वगैरे कारणीभूत आहेत, जसे की चॉकलेट असू शकेल, थोड्यांना चीज असू शकेल, किंवा मग प्रक्रिया केलेले मांस पदार्थ असू शकतील त्याच्यामुळे होते, किंवा झोप मोडल्यामुळे असू शकते. जे पित्तामुळे डोकं दुखतंय ते पूर्ण दुखतंय आणि जे मायग्रेनमध्ये डोकं दुखतंय ते एक साईडचं दुखतंय. पण मायग्रेनची तीव्रता कशी आहे, हळूहळू हळू करून वाढते. पण जे पित्तामुळे झालेलं डोकं असतंय त्याची तीव्रता समान राहते आणि पित्त झाल्यामुळे अंधुकपणा वगैरे जाणवत नाही. पण मायग्रेनच्या अटॅकमध्ये अस्पष्टता वगैरे दिसू शकते आणि जर मायग्रेन झालेला असेल तर आवाज वगैरे सहन होत नाही तो एक भाग आहे, किंवा कोणताही एक वास असेल, तीव्र वास असेल, तो सहन होत नाही. ह्या गोष्टी पित्ताच्या डोकेदुखीमध्ये नसतात, हा एक फरक आहे. आणि मायग्रेनची डोकेदुखी कशी वारंवार होऊ शकते, मग ते तुम्ही कालांतराने तुम्हाला कळेल की नाही माझं डोकं वारंवार दुखायला लागलंय. आठवड्यातून एकदा असेल, दोनदा असेल, तीनदा असेल, न चुकता दुखते. थोड्या रुग्णांमध्ये कसं असतंय, डोकेदुखी पेन किलरची गोळी घेऊन सुद्धा कमी होऊ शकत नाही. आठवड्यांमध्ये होते, पण जर पित्ताचा त्रास झालेला असेल आणि तुम्ही जर पेन किलरची गोळी खाल्ला पित्तामुळे माझं डोकं दुखत आहे म्हणून, तर डोकेदुखी पुन्हा वाढते, कारण पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे आणि पित्ताचा त्रास वाढतो त्याच्यामुळे डोकेदुखी वाढते. हा एक त्याचा एक फरक आहे.
0: मग काही वेळेला आपलं डोकं असं म्हणजे फक्तच असं ठण ठण ठण असं करत असतं, किंवा काही वेळेला काही जणांचं असं खाली बघितलं की मग डोकं दुखायला लागतं, असं फिरल्यासारखं वाटणं, मग ही सुद्धा जवळपास मायग्रेनची लक्षणं असू शकतात का?
1: नाही, आता कसं आहे, हा मायग्रेनचाच आजार आहे हे समजण्यासाठी तुम्हाला एक ठराविक कालांतरानंतरच तुम्ही सांगू शकता की डोकं किती वेळा दुखतंय, कोणत्या बाजूचं दुखतंय, त्या डोके दुखण्या बरोबर आणि काही लक्षणं आहेत, हे सगळं बघितल्यानंतरच तो मायग्रेनचा त्रास आहे की नाही ते सांगू शकतो.
0: अच्छा.
1: नाहीतर मायग्रेन सर मायग्रेन मध्ये डोकेदुखी असते तसे बाकीच्या आजारांमध्ये पण डोकेदुखी असू शकते.
0: हो ना. मग ही मायग्रेनचं निदान आपण कसं करू शकतो?
1: आता मायग्रेनचं निदान हे कोणत्या चाचण्यांवरती आधारित नाही आहे, ते आता जे आपण लक्षणं डिस्कस केली त्या आधारांवरतीच त्याला मायग्रेनचा त्रास आहे की नाही हे सांगू शकतो. आणि मायग्रेनचं निदान करण्यासाठी न्यूरो इमेजिंग चाचण्या आवश्यक नाहीत, परंतु ज्याची तपासणी आणि इतिहास मायग्रेनच्या निदानाची स्पष्टी करत नाही त्यांच्या डोकेदुखीची इतर कारणे शोधण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
0: मग हे मायग्रेन झाल्यामुळे आपल्याला आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का?
1: मायग्रेन झाल्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स एवढे कॉमन नाही आहेत, पण जर समजा तुम्हाला मायग्रेन खूप वर्षापासून आहे आणि त्याचे तुम्ही काही औषधोपचार केलेला नाही आहे, तर एक चार कॉम्प्लिकेशन्स आहेत ते जास्त कॉमन नाही आहे. जसं की पहिला आहे की स्टेटस मायग्रेनोसिस. याच्यामध्ये काय होतं की डोकेदुखी 72 तासांपर्यंत म्हणजेच 3 दिवस सतत दुखत राहतं डोकं, तर हे थोडं कॉमन आहे. बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत जसे की मायग्रेनस इन्फॅक्शन, रक्ताची गाठ वगैरे तयार होते डोक्यामध्ये, आणि दुसरं असेल मायग्रेन ऑरा ट्रिगर्ड सीझर, हे वेरी कॉम्प्लिकेशन्स आहेत मायग्रेनचे जर मायग्रेन खूप वर्षापासून आहे आणि त्याचा तुम्ही उपचार केला नसेल तर.
0: मग जशी सर आपण लक्षणं डिस्कस केली, कारणंही सांगितलीत की मायग्रेन कशामुळे होऊ शकतो, निदान कशा पद्धतीनं होतं ते आपण बोललो, त्याचप्रमाणे मायग्रेनवरती उपचार काय आहेत?
1: आता मायग्रेनवरती भरपूर उपचार उपलब्ध आहेत, पण होमिओपॅथीच्या औषधांच्या वापरामुळे मायग्रेनचा आजार पूर्णपणे कमी करता येतो.
0: बरं.
1: आणि होमिओपॅथी ही पूर्णतः नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्याचे काहीच दुष्परिणाम नाहीत. मायग्रेनसाठी योग्य होमिओपॅथिक औषध निवडण्यासाठी वैयक्तिक घटकांचा विचार आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. होमिओपॅथी लक्षणांच्या कारणांवर उपचार करते ज्यामुळे समस्या पुनरावृत्ती होण्यापासून प्रतिबंध होते. आता जसं की मायग्रेनला एक ठराविक वेळ नाही आहे की ह्या वेळेलाच डोकं दुखू शकते.
0: बरं.
1: त्या लक्षणांमध्ये फक्त ठराविक वेळ नाही, पण रुग्णांमध्ये एक ठराविक वेळ असू शकते की माझं डोकं दुपारीच दुखतंय किंवा सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर दुखू शकतंय, रात्री दुखतंय, तर तो काळ लक्षात घेऊन आणि दुसरे काहीही होऊ शकतात, थोड्यांमध्ये चिडचिडपणा खूप वाढतोय, थोडे एकांतात बसायला त्यांना आवडतंय, थोडे जण डोक्याला टाईट काहीतरी बांधतात त्याच्यामुळे त्यांना थोडस आराम भेटतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग होमिओपॅथीचं औषध आम्ही देतो.
0: बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची लक्षणं
1: वेगळी असू शकतात आणि त्यांचा अभ्यास करून मग आम्ही होमिओपॅथीचं औषध देतो. आणि बऱ्याच रुग्णांना होमिओपॅथीच्या औषध उपचारापासून मायग्रेनचा आजार पूर्णपणे कमी झालेला आहे.
0: मग हा परत परत येणारा आजार आहे का?
1: जर समजा तुम्ही होमिओपॅथीचा औषधांचा वापर केलाय आणि चांगल्या रीती केलाय, डॉक्टरांना दाखवून वगैरे घेतलाय तेवढ्या काळासाठी, तर त्यानंतर विशेष येत नाही.
0: बर.
1: विशेष येत नाही, पण समजा तुम्ही उपचार अर्धवट केलाय, घेतला नाही, मग त्यामध्ये ते वारंवार येऊ शकते.
0: आणि हा रोग अनुवंशिक आहे?
1: अनुवंशिक आहे ना. समजा घरामध्ये जर मायग्रेनचा कुणाला त्रास असेल तर 2/3 लोकांमध्ये ते येण्याची शक्यता आहे.
0: म्हणजे अगदी कमी प्रमाण आहे.
1: 2/3 लोकांमध्ये मायग्रेनचा त्रास आढळून येऊ शकतो जर घरामध्ये किंवा कुटुंबांमध्ये कुणाला मायग्रेन असेल तर. पण मायग्रेनचं मूळ कारण शोधणं कठीण आहे.
0: अच्छा.
1: ट्रिगरिंग फॅक्टर्स असू शकतात किंवा पर्यावरणीय थोडे पैलू असू शकतील, आहारातील थोडे घटक त्याच्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो, पण मायग्रेन नेमकं कशामुळे होतो हे 100% सांगू शकत नाही.
0: अच्छा, मग समजा एखाद्याला मायग्रेन झालाय, तो निदान म्हणजे त्याचं कळून आलंय की आता आपल्याला मायग्रेन झालाय, तर तो किती दिवसामध्ये बरा होऊ शकतो? आणि सोबत तो मायग्रेन असल्यानंतर आपण खाण्यापिण्यामध्ये काही बदल करायला हवेत का?
1: आता जसं की थोड्या जणांमध्ये चॉकलेट खाल्ल्यामुळे ट्रिगर होऊ शकतंय, किंवा अल्कोहोल प्यायल्यामुळे होऊ शकतंय, चीज असू देत किंवा मांस पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकतंय, त्या गोष्टी थोड्या अवॉइड केलेल्याच बऱ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे, किती वर्षांपासून आहे, त्याची तीव्रता किती आहे, किती वारंवार डोकं दुखत आहे, या गोष्टींवरती आपण सांगू शकतो की तुमचा मायग्रेनचा आजार किती दिवसांमध्ये कमी होऊ शकतो, किंवा किती महिने तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागेल, त्या घटकांवरती आधारित आहे.
0: मग एकदा पूर्ण ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतल्यानंतर परत आणि फॉलोअपला यायची गरज असते?
1: डॉक्टरांनी काय सल्ला दिलेला असेल तुम्हाला, की म्हटले असेल की तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसांपर्यंत औषध गोळ्या घ्याव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपण बघू, जर तुम्हाला त्या कालावधीमध्ये जर मायग्रेनचा त्रास झालेला नसेल आणि आपण स्टॉप करून बघूया, तर त्याच्यानंतर कदाचित थोड्या ट्रिगरिंग फॅक्टर्समुळे येऊ शकतोय, ते ट्रिगरिंग फॅक्टर्स थोडे आपण हे केलेले बरे, त्याच्यापासून हे लांब राहिलेले बरं.
0: समजा की एखाद्याला म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे आणि ते माहिती असूनही किंवा काय आणि इतर कारणास्तव त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतलंय, तर अशा व्यक्तींना काय होऊ शकतं जास्तीचं?
1: आता कसं आहे का, व्यक्तींवरून पण ते वेरी होत आहे. थोड्यांना काहीच त्रास होत नाही, फक्त कधी कधी तरी डोकं दुखू शकतंय, तीव्रताही जास्ती नसते. तर थोड्यांमध्ये असं असतंय की ते तीव्रता वारंवारता वाढत जाऊ शकते आणि ते वाढत गेल्यामुळे ते त्यांचं कामामध्ये एवढं लक्ष लागत नाही, त्यांनी आपल्या कामामध्ये 100% देऊ शकत नाहीत आणि डोकेदुखीचं प्रमाण एवढं वाढतंय की त्यांना वाटतंय की मला भिंतीला डोकं आदळून घेऊ का, एवढ्या तीव्रतेपर्यंत पण मायग्रेनची डोकेदुखी होऊ शकते. मग ते कसं असतात, मग ते पेन किलर खातात. कधी कधी रुग्णांमध्ये एक पेन किलर खाल्ल्यानंतर बरं वाटतंय, थोड्यांमध्ये मग नंतर तीव्रता वाढल्यानंतर एक दोन पण खाण्याची गरज लागू शकते. जे तीव्रता जर जास्त वाढत असेल आणि वारंवारता जर जास्त होत असेल, तर मग स्टेटस मायग्रेनोसिस, जसं की 72 तासांपर्यंत किंवा 3 दिवस सतत डोकं दुखतंय, मग त्या केसेसमध्ये मग ते कॉम्प्लिकेशन्स जास्त होऊ शकतात आणि ते एक स्टब्बन म्हणजे आजार होऊन बसतोय.
0: ओके, मायग्रेन हे जे प्रमाण आहे ते खूप वाढताना तुम्ही आता पाहत असाल, कारण केसेस खूप वाढले असतील कदाचित. आणि फक्त डोकं दुखणं किंवा आपण जी आता सगळी लक्षणं सांगितलीत किंवा डोके दुखण्याचे प्रकार आपण बरेचसे सांगितले की कशा प्रकारचं डोकं दुखल्यानंतर आपण समजून घ्यावं, या सगळ्या गोष्टी आपण स्पष्ट केल्या, तर मायग्रेन या विषयासाठी या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिलात. पण त्याआधी ज्यांना मायग्रेनसाठी होमिओपॅथिक उपचार घ्यायचे आहे, जसं तुम्ही होमिओपॅथिक उपचाराबद्दल सांगितलं, तर त्यांनी कुठे येऊन भेटावं लागेल?
1: तर केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, येळूर रोड, 4th floor कॉलेज आहे आणि हॉस्पिटल सुद्धा आहे, तिथे येऊ शकतात. वेळ 9 to 5 सोमवार ते शुक्रवार, शनिवारी 9 to 1 ही वेळ आहे. दुसरं ठिकाण केलीज प्रभाकर कोरे हॉस्पिटल, नेहरू नगर, इथे रोज सोमवार ते शनिवार 9 to 1 वेळेत रुग्ण बघितले जातील. नंतर बसवानकुडची येथे केले वेलनेस सेंटर आहे, तिथे सकाळी 9 to 8 सोमवार ते शनिवार रुग्ण बघितले जातील.
0: म्हणजे अशा 3 ठिकाणी होमिओपॅथिकची ट्रीटमेंट आपल्याला आपण घेऊ शकतो आणि नक्कीच याचा पेशंटने लाभ घ्यावा ज्यांना गरज आहे त्यांनी. आणि मायग्रेन या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी तुम्ही सर आलात इकडं, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण मायग्रेन विषयी ऐकत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते डॉक्टर चेतन कांबळे, जे केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येळूर रोड वडगाव येथे असोसिएट प्रोफेसर आहेत, डिपार्टमेंट ऑफ होमिओपॅथिक केस टेकिंग अँड होमिओपॅथिक रेपरेटरी. 7 वर्षांपासून टीचिंग प्रोफेशन मध्ये आहेत आणि गेल्या 3 वर्षापेक्षा जास्त केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ज्यामध्ये आपण डॉक्टर कावेरी हुल्लाळकर यांना ऐकणार आहोत. त्या बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील डॉक्टर आहेत. स्तनपानाचं महत्व आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी डॉक्टर कावेरी हुल्लाळकर बेळगाव येथील केएलई श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे बालरोग विभागात काम करत आहे. आज आपण केएलई वेणुध्वनी मार्फत स्तनपान आणि त्याचे महत्व व फायदे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जसे की 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्व फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या काळात बरेच प्रयत्न केले जात आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे अतिशय महत्वाचे असते आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात. याबाबत आईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, जसे की बाळाला दूध कधी पाजावे, बाळाला पाजलेले दूध पुरेसे आहे किंवा नाही, स्तनपानामुळे बाळाला काय काय फायदे होतात आणि तसेच स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल येथील बालरोग विभागामध्ये संपर्क साधू शकता. जसे की स्तनपान हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्तनपान म्हणजेच आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसूतीनंतरचा एक अतिशय नैसर्गिक टप्पा आहे. प्रसूतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे? प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून जो चीक येतो त्याला आपण कोलोस्टम असे म्हणतो. हा चीक बाळासाठी अतिशय अमूल्य असतो. या चिकामध्ये जीवनसत्व ए के अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक प्रतिबंधक द्रव्ये लॅक्टोफेरिन, उष्मांक, इम्युनोग्लोबुलिन असल्यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. स्तनपान हे लगेचच प्रसूतीनंतर 10 ते 15 मिनिटातच चालू करावे. स्तनपान कसे द्यावे? तर स्तनपान देण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक म्हणजे ब्रेस्ट क्रॉल मेथड आपण ज्याला म्हणतो. यामध्ये बाळाला आपण उलटी करून आईच्या छातीवर ठेवतो, जेणेकरून बाळाचा स्पर्श आईच्या त्वचेशी होऊन बाळ रांगत रांगत स्तन शोधू लागतं व त्यामुळे स्तनपानाची प्रक्रिया चालू होते. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असते, त्यामुळे सर्व गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन निव्वळ स्तनपान म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 6 महिन्यापर्यंत द्यावे असे सांगतात. आता आपण स्तनपानामुळे बाळाला होणारे काय काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊ. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होण्यात मदत होते. बाळाला स्तनपानामुळे अलर्जी, अस्थमा, पोटाचे विकार यापासून संरक्षण होते. तसेच बाळाची योग्यरित्या शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते. स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊ. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते. स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे अगदी सहज शक्य होते. स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, बीजकोशाचा कर्करोग या सर्वांपासून स्त्रियांचे संरक्षण होते. तसेच स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाच्या बदलामुळे म्हणजेच हार्मोनल चेंजेसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सर्वसाधारणपणे मातेने बाळेला भुकेप्रमाणे दूध पाजावे. तर बाळाला दूध कधी पाजावे हा अतिशय सामान्य प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतो. तर बाळाला दर 2 तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. तसेच बाळ जर 3-4 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे व अपुऱ्या दिवसाचे जर बाळ असेल म्हणजेच 7-8 महिन्यामध्ये जर बाळाचा जन्म झाला असल्यास बाळाला प्रत्येक दर 2 तासांनी स्तनपान देणे अतिशय महत्वाचे आहे. तर बाळाला पुरेसे दूध मिळते की नाही हे कसे ओळखावे? स्तनपानानंतर बाळ किमान 2 तास शांत झोपत असेल, तसेच दिवसातून 6 ते 8 वेळा सुशी करत असेल, त्याचप्रमाणे बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल, तर आईने समजून घ्यावे की आपण जे दूध देत आहोत ते दूध बाळाला पुरेसे आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपण बेळगाव येथील केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल बालरोग विभागामध्ये तुम्ही अधिक संपर्क साधू शकता. धन्यवाद.
2: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
3: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू स्वर झंकार या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत स्वाती घाटगे यांच्या आवाजातील गाणी. तबल्यावरती साथ आहे जितेंद्र साबणवर यांची आणि हार्मोनियमवरती साथ दिले यादवेंद्र पुजारी यांनी. तेव्हा ऐकूया स्वाती घाटगे यांना.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123870.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kleparm.edu. केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा: हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 0831-255-2500 आणि 247-3777.
1: मोबाईल नंबर 6360-712-326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे. बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

26 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव KCB कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग,

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.